कह रविदास सब है नहीं समझसे भूल परे जैसे बोरे। इति सारे भूल के पागल होए फिर देने कौन हम बड़ कव मैं बहुत वड्डा कवि मेरी कविता महान बस यही जहालत ले फिर दिए। कुलीन हम पंडित मेरी कुल बहुत उच्ची तो मैं उच्चा मैं पंडित इस वास्ते मैं महान। हम बड कव कुलीन हम पंडित हम जोगी सन्यासी मैं बहुत वड्डा जोगी इस वास्ते मैं बहुत वड्डा सन्यासी इस वास्ते मैं बहुत वड्डा ज्ञानी इस वास्ते मैं बहुत वड्डा ज्ञानी गुणी सूर हम दाते ए बुद्ध कवे नानासी मैं बहुत वड्डा दानी। कहिंदे ने अहंकार अक्सर गुणा ते ही खड़ा हुंदा है और गुणवान ही ज्यादा अहंकारी हुंदा है क्योंकि अवगुणा दे आसरे ते अहंकार नूं अस्थूल रूप धारण दा मौका नहीं मिलदा। एक गल वखरी है कि मूरख गुण ना होंदे आया भी अहंकार विच जलदा है पर उसका अहंकार इतना बोझल नहीं आंदा उसनूं इतना बोझल नहीं करदा। एक गल वखरी है कि वो अहंकार मूर्खता ते खड़ा है अवगुणा ते खड़ा है। नानक ते नर असल खर जो बिन गुण गर्व करंत इक ना नाद ना वेद। इक अदनों न किसी प्रकार दी विद्या न संगीत दा ज्ञान गे रस रस कस ना जानंत इक ना सुरत ना सिद्ध अक्कल सिर अखर का भयो ना लहंत। अक्षर दा कोई बोध नहीं अकल दे तल ते जी नहीं रहा। संगीत दा कोई बोध नहीं किसे धर्म ग्रंथ दा कोई ज्ञान नहीं लेकिन फिर भी अहंकार नानक ते नर असल खर जो बिन गुण गर्व करंत असली खोते ने अहंकार भी पंड चुकी फिर देने। पर बड़ा परबल अस्थूल अहंकार प्रगट अहंकार ते गुणा ते ही खड़ा हुंदा है और अहंकारी दियां अखां अहंकारी दा मस्तक अहंकारी दी चाल स्पष्ट रूप विच अहंकार दी प्रदर्शनी कर दी है। भगत कबीर कहंदे ने चलत कत टेढ़े टेढ़े अहंकारी सीधा चल ही नहीं सकता। अगर सीधा चले तो उसकी चाल का पता नहीं चलता टेढ़ा चलता है ताकि लोगों दियां निगाहां मेरे ते आवन। निर्माण मनुख चाहता है मैं परमात्मा दी निगाह थले आ जावा अहंकारी चाहता है सारियां दियां निगाहां मेरे ते आवन सब मैनू ही देखन। चलत कत टेढ़े टेढ़े अस्त चरम बिस्टा के मुंदे दुर्गंध ही के बेड़े तू है कि हड्डियां दे चढ़े होया मांस दे चढ़ी हुई चर्बी और चर्बी दे लिपटी हुई खलड़ी और की है तू। हड्डियां दा माण जोबन जवानी दा माण हड्डियां दा माण मांस दा माण मिंज दा माण और खलड़ी दा माण इस तो इलावा और है कि एक आया ते इतनी नापाक है कोई भी पवित्र चीज इस नल छू जाए मैली हो जाती है। और इस काया दा अहंकार धन गुरु अर्जन देव जी महाराज फरमान कर देने कर्पूर बहुप सुगंधा परस मानक देहं मलीनं
मजारुदर दुर्गंधा नानक अथ गर्वेण अज्ञानड़ो। कपूर ते चंदन जैसियां फुल्ला जैसियां पवित्र वस्तुआं मनुखी तन नाल छूंदियां स्पर्श करदियां मैलियां हो जांदियां ने। मजारुदर दुर्गंधा नानक अथ गर्वेण अज्ञानड़ो है कि दुर्गंध खून मिंज मांस खलड़ी। अज्ञानी एवें ही तन दा अहंकार करदा है। जो बंदा अहंकार करदा है फिर धन दा अहंकार। धनवंता होए क्या को गर्वे जहां सब किस तिसका दिया दरबे। पुरखा ईश्वर वसीला ना बने धन किथे उस दे वसाहल नाली सब कुछ प्राप्त होंदा है। और सब तो वड्डा वसीला है ए तन और तन उस दी देन है। ये दिमाग उस दी देन है और ये तन ते मन दे आसरे ते तू धन कठा कर लिया तो वसीला ते प्रभु है वसीला ते परमात्मा है। पर धन दा अहंकार सता प्रभता इसदा अहंकार अगां चलिए ता अहंकार नू बैठन वास्ते कोई गुणा दा सिंघासन चाहिदा है। दान दा अहंकार ज्ञान दा अहंकार सेवा दा अहंकार बड़े नवे तो नवे सिंघासन अहंकार अपने बैठन लई बनाईदा है बनाई जांदा है बनाई जांदा है बनाई जांदा है। और गुणा दे आसरे ते बैठ के ये प्रसन्न बड़ा होंदा है क्योंकि जगत तो जस मिलदा है जगत तो मान मिलदा है। वो मान इस दे अहंकार नू होर वधांदा है होर वधांदा है। देखने दे चाया है धन है तो धन ते अहंकार बैठ गया है फिर धन दा त्याग है तो त्याग ते अहंकार खड़ा हो गया है। उन त्याग दा अहंकार सता कोल है सता दा अहंकार सता दा त्याग कर देता है उन त्याग दा अहंकार। ऐसा अक्सर देखने को मिलता है। पहले जो कोल है उसका अहंकार फिर जो कोल है उसका त्याग कीता है उस त्याग दा अहंकार। अहंकार नवे तो नवे रस्ते लगता है और अहंकार तो बचना औखा। जिड़ा सिंघासन भी असी निरंकार नू बिठाण लई बनाने हां अहंकार बैठ जांदा है। दान दा सिंघासन बड़ा सोहना बनाया सी भगवान आके बैठे निरंकार आके बैठे अहंकार आके बैठ जांदा है। सेवा कर रहे सी ताकि सेवा दे सिंघासन ते प्रभु आके बैठे नहीं अहंकार आके बैठ गया। सिमरन माला दे राही रसना दे नाल जप दे राही आरंभ कीता ताकि ए जप ए माला दा फिरना प्रभु प्राप्ति दा साधन बन जाए पर इससे भी अहंकार खड़ा हो गया। अहंकारी नूं दूसरे तुच्छ प्रतीत होंदे ने। अहंकारी अपने आप नूं महान समझदा है और कई दफा अहंकार इतनी चरम सीमा ते पहुंचदा है उदी दृष्टि च निरंकार भी कुछ नहीं वो स्वयं दावा कर उठता है मैं ही निरंकार मैं ही निरंकार। दावा कीता सी हरनाकश ने मैं परमात्मा कौन होंदा है परमात्मा। दावा कीता सी नमरूद ने मैं हां खुदा कौन होंदा है खुदा। अहंकारी अपने तो वड्डा किसी नूं भी मनन नूं तैयार नहीं। इस वास्ते अहंकारी दा सिर झुकदा ही नहीं झुकदा ही नहीं।
ਆਕੜਿਆ ਰਹਿੰਦਾ ਸਿਰ ਔਰ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮਾਤਾ ਛੋਟੀ ਹੈ, ਪਿਤਾ ਛੋਟਾ ਹੈ, ਗੁਰੂ ਛੋਟਾ ਹੈ, ਪ੍ਰਭੂ ਛੋਟਾ ਹੈ, ਕੋਈ ਵੀ ਵੱਡਾ ਨਹੀਂ, ਸਿਰਫ ਉਹ ਖੁਦ ਵੱਡਾ ਬਣਦਾ ਹੈ ਔਰ ਵੱਡਾ ਹੋ ਕੇ ਦਿਖਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ। ਸਾਰੀ ਭੱਜ ਦੌੜ ਅਹੰਕਾਰ ਲਈ ਹੈ, ਨਿਰੰਕਾਰ ਲਈ ਨਹੀਂ। ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮੈਂ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਦੀਆਂ ਨਿਗਾਹਾਂ ਦਾ ਮਰਕਜ਼ ਬਣ ਜਾਵਾਂ, ਕੇਂਦਰ ਬਣ ਜਾਵਾਂ, ਹਰ ਇੱਕ ਦੀ ਨਿਗਾਹ ਮੇਰੇ ਤੇ ਟਿਕੇ ਔਰ ਹਰ ਇੱਕ ਦਾ ਮਾਣ ਮੈਂ ਹੋ ਜਾਵਾਂ, ਮੇਰੇ ਤੇ ਮਾਣ ਕਰਨ ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮੇਰਾ ਅਹੰਕਾਰ ਸ਼ਿਖਰ ਤੇ ਪਹੁੰਚੇ। ਸਾਰੀ ਭੱਜ ਦੌੜ ਅਹੰਕਾਰ ਦੀ ਹੈ। ਇੰਜ ਕਹਿ ਲਈਏ ਯਾਤਰਾਵਾਂ ਤੇ ਦੋ ਹੀ ਨੇ, ਅਹੰਕਾਰ ਦੀ ਯਾਤਰਾ, ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਯਾਤਰਾ। ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਯਾਤਰਾ ਆਰੰਭ ਆਉਂਦੀ ਹੈ ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ। ਅਹੰਕਾਰ ਦੀ ਯਾਤਰਾ ਆਰੰਭ ਆਉਂਦੀ ਹੈ ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ। ਇਹ ਜਨਮ ਮਰਨ ਦਾ ਕਾਰਨ ਬਣ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ। ਇਹ ਜਨਮ ਮਰਨ ਨੂੰ ਮਿਟਾ ਕੇ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਰੂਪ ਬਣਾ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਬੂੰਦ ਸਾਗਰ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਈਸ਼ਵਰ ਦਾ ਰੂਪ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ ਮਨੁੱਖ। ਭਗਤ ਕਬੀਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਤੂੰ ਤੂੰ ਕਰਤਾ ਤੂੰ ਭਇਆ ਮੁਝ ਮੇ ਰਹਾ ਨਾ ਹੂੰ ਜਬ ਆਪਾ ਪਰਕਾ ਮਿਟ ਗਿਆ ਜਤ ਦੇਖਾ ਤਤ ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ। ਇਸ ਬਿਰਤੀ ਨੇ, ਇਸ ਜਪ ਨੇ ਤੇਰਾ ਹੀ ਰੂਪ ਬਣਾ ਦਿੱਤਾ। ਅਬ ਤੋ ਜਾਏ ਚੜੇ ਸਿੰਘਾਸਨ ਮਿਲੇ ਹੈ ਸਾਰੰਗ ਪਾਣੀ ਰਾਮ ਕਬੀਰਾ ਏਕ ਭੈ ਹੈ ਕੋਈ ਨਾ ਸਕੇ ਪਛਾਣੀ। ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੈ। ਇਸਨੇ ਭਗਵਾਨ ਦਾ ਰੂਪ ਬਣਾ ਦਿੱਤਾ। ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ। ਇਹ ਸ਼ੈਤਾਨ ਦਾ ਰੂਪ ਬਣਾ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਸ਼ੈਤਾਨ ਹੀ ਹੈ ਉਹ ਜਿਸਦਾ ਸਭ ਕੁਛ ਅਹੰਕਾਰ ਆਸ਼ਰਿਤ ਖੜਾ ਹੈ। ਭਗਵਾਨ ਦਾ ਰੂਪ ਹੈ ਜਿਸਦੇ ਰੋਮ ਰੋਮ ਵਿੱਚ, ਜਿਸਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਕਿਰਿਆਵਾਂ ਵਿੱਚ ਭਗਵਤ ਦੀ ਪ੍ਰਦਰਸ਼ਿਤ, ਭਗਵਤ ਦੀ ਨੁਮਾਇਸ਼ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਪਰਮਾਤਮਾ ਹੀ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਰਿਹਾ। ਸ਼੍ਰੀ ਰਵਿਦਾਸ ਸਹੀ ਕਹਿ ਰਹੇ ਨੇ ਜਬ ਹਮ ਹੋਤੇ ਤਬ ਤੂੰ ਨਾ ਹੀ ਅਬ ਤੂੰ ਹੀ ਮੈਂ ਨਾ ਹੀ। ਜਦ ਮੈਂ ਸੀ ਤੂੰ ਨਹੀਂ ਸੀ, ਹੁਣ ਤੂੰ ਹੈ ਮੈਂ ਨਹੀਂ। ਇਹ ਤੂੰ ਤੇ ਮੈਂ ਦੋਵੇਂ ਇੱਕੋ ਸਿੰਘਾਸਣ ਤੇ ਨਹੀਂ ਬੈਠ ਸਕਦੇ। ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਬਾਣੀ ਦਾ ਫਰਮਾਨ ਹਉਮੈ ਨਾਵੇਂ ਨਾਲ ਵਿਰੋਧ ਹੈ ਦੋਏ ਨਾ ਵਸੇ ਇੱਕ ਠਾਂ ਹੈ। ਇਹ ਮੈਂ ਤੇ ਤੂੰ ਦੋਵੇਂ ਇਕੱਠੇ ਨਹੀਂ ਰਹਿ ਸਕਦੇ, ਜਾਂ ਤੂੰ ਹੈ ਜਾਂ ਮੈਂ ਹਾਂ। ਅਹੰਕਾਰੀ ਦੀ ਸਾਰੀ ਸਾਧਨਾ ਮੈਂ ਹਾਂ, ਮੈਂ ਹਾਂ। ਉਹਦੀ ਸਾਰੀ ਭੱਜ ਦੌੜ, ਉਹਦੀ ਸਾਰੀ ਕਿਰਿਆ, ਉਹਦੀ ਸਾਰੀ ਤਪੱਸਿਆ, ਉਹਦੀ ਸਾਰੀ ਮਿਹਨਤ, ਇਹ ਕਿਸ ਕਾਰਨ ਹੋ ਰਹੀ ਹੈ? ਮੈਂ, ਮੈਂ, ਮੈਂ। ਪਰ ਵਿਨਮਰ ਮਨੁੱਖ ਦਾ, ਸੰਤ ਦਾ ਸਭ ਕੁਛ ਤੂੰ ਆਸਰਿਤ ਹੈ, ਤੂੰ ਹੀ ਹੈ, ਤੂੰ ਹੀ ਹੈ, ਤੂੰ ਹੀ ਹੈ। ਉੱਥੇ ਮੈਂ ਦੀ ਕੋਈ ਚਿੰਗਾਰੀ ਨਹੀਂ ਰਹਿੰਦੀ ਜਿਸ ਵਿੱਚ ਗੁਣ ਭਸਮ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਬਸ ਤੂੰ ਹੀ, ਤੂੰ ਹੀ, ਤੂੰ ਹੀ। ਇੱਕ ਆਲਮ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਅਜ ਰਾਹ ਚਨਾਰ, ਅਜ ਰਾਹ ਚੁਨਾਰ ਕਿ ਸਲਾਮਤ ਨਾ ਕੁਨਤ। ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਚੱਲ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਕਿ ਕਿਸੇ ਦਾ ਸਿਰ ਮਜਬੂਰਨ ਨਾ ਝੁਕੇ, ਇਤਨਾ ਆਕੜ ਕੇ ਨਾ ਚੱਲ। ਬਾ ਖਲਕ ਚੁਨਾ ਜ਼ੀ ਕੇ ਕਿਆਮਤ ਨਾ ਕੁਨਦ, ਖਲਕਤ ਵਿੱਚ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਰਹਿ
کہ تیرے رہن دے نال قیامت نہ ہوئے. در مسجد گر روی کے چونا زو کے تو را در پیش نہ خواند او امامد نہ کند. جی کدرے عبادت کرنو تیرا جی کرے تو نمازیاں دے پچھے ہو کے نماز پڑھی، کدرے اگے ہو کے نہیں. ایسا نہ ہوئے کہ تیرے اندر امام بنن دا چاو پیدا ہو جائے اور نماز پڑھ دیا مسجد دے چوی تو کہہ اٹھیں کہ میں ہی سب تو وڈا، میں ہی سب تو وڈا. اکثر دھارمک مندراں دے چوی تے لوکی پردانگی لب دینے تے پردان تے پرماتما ہے، یا پھر جس دا مٹ گیا سارا اہنکار وہ پردھان ہو سکدا ہے. سگل پرکھ میں پرکھ پردھان، ساد سنگ جانکا مٹے اب مان. جو سنگت دے چرنا دی خاک ہو گیا مستک دا تلک تے پھر وہی بندا ہے، پر جو پہلے ہی مستک دے تے اسوار ہو کے بیٹھا ہے شاید اس نو مخلوق دے قدماں دے چ وی جو ہے تھاں نہ ملے، پر اہنکاری تے سر تے بیٹھن دی کوشش کردا ہے. اہنکاریاں دے آسن سنگھاسن لوگاں دے سر دے اتے ہی ہوندے نے. ساری راجنیتی ساری ستا اہنکار آشرت تے ہے اور اہنکاری سراں تے ہی تے بیٹھدا ہے. کئی دفعہ سر ہل جاندے نے تے تھلے گڑدا ہے. اس واسطے کہندے نے غرور کا سر نیچا. آخر جو لوگاں دے سر جھکانا چاہندا ہے ایک دن اس دا سر نیواں ہو کے رہ جاندا ہے، اہنکاری شرمسار ہو کے رہ جاندا ہے. اس واسطے اہنکار پرماتما دے وچکار ایک بہت وڈی دیوار ہے، ایک بہت وڈی دیوار ہے. ساری دھارمک سادھنا اس دیوار نو توڑن واسطے ہے. پر اہنکار بڑا چلاک ہے، یہ دھارمک سادھنا نو بھی اپنا سنگھاسن بٹھا بنا دیندا ہے. بیٹھنا سی اس تے پربھو نے آپ بیٹھ جاندا ہے.

محلے پہلے تو مراد ہے گرو نانک دیو جی مہاراج دا واقع ہے، پہلے پادشاہ دا ہے۔ سلوک مردانہ پر اے شبد مردانے دے پرتی اچارن کیتا ہے۔ جو گرو نانک دیو جی مہاراج دا ساتھی سی، دیکھن نو تے وچاریے سیوک سی، شش سی، پر گرو نانک بھائی صاحب کر کے بلاندے سن، بھائی مردانہ۔ پھر آدھا رشتہ بڑا گوڑا رشتہ ہوندا ہے، اور جو گرو دا بھرا ہے، گرو نانک دا بھرا ہے، بھائی چارہ بن گیا گرو نال، یہ تو بہت وڈی پدوی پراپت ہو گئی۔ تو سکھ جگت دے بھائی صاحب ایک دھارمک پدوی ہے، گرو نال بھائی چارہ ہو گیا ہے۔ ہن بھائی چارہ گرو نانک نال ہے، ہن بھائی چارہ گرو گوبند سنگھ جی دے نال ہے، ہن بھائی چارہ گرو ارجن دیو جی مہاراج دے نال ہے۔ اس بھائی چارے نو بڑے سنمان نال سکھ جگت دے آد کال تو دیکھیا جا رہا ہے، اور اج بھی اسی چوٹی دے دھارمک منک نو بھائی صاحب کر کے بلاندے ہیں۔ مردانے نو ستگر بھائی صاحب کر کے بلاندے نے، جد بھائی چارہ ہے، اتنی نیڑتا ہے، تو نیڑتا دے کوئی راز نہیں ہوندے۔ کہندے نے منک اتھے چھپا کے رکھنا چاہندا ہے، چدر پردہ پانا چاہندا ہے، جتھے کچھ اوپرا پانا ہے۔ چھپانا ہی اس گل دا ثبوت ہے، جو کچھ بھی سامنے ہے سب بیگانا ہے، سب اوپرا ہے۔ ہر منک اپنے اپنے پردے چکی پھردا ہے، اور ہر منک برکے دے چے، کدھرے کدھرے یہ اپنا برکا اتاردا ہے، جب دیکھدا ہے اپنا ہے، یہ اپنا گھر ہے، یہ اپنے نے، انہاں نو میری اصلیت دا پتا ہے، اور میرے ننگیج دا بھی پتا ہے، کی ڈھکنا اتھے، کی ڈھکنا۔ لیکن عام بیگانیا تو منکھ نو پردا کرنا پیندا ہے، پردا اس گل دا ثبوت ہے، برکا اس گل دا ثبوت ہے، کوئی سامنے اوپرا ہے، بیگانا ہے، بھین پھرا دے سامنے برقع نہیں کرتی، ماں پت دے سامنے برقع نہیں کرتی، اپنا ہے، یہ تو اپنا ہے۔ اگر منک کو چھپان دی کوشش کر رہا ہے، تو اس دا چھپانا ہی اس گل دا ثبوت ہے، سامنے اوپرا ہے، سامنے کوئی بیگانا ہے۔ اپنے دے سامنے تے منک سب کچھ اگھاڑ کے رکھ دیندا ہے، خدا جی کردا ہے اپنا سینہ بھی چیر کے ایدے اگوں رکھ دے۔ لیکن بیگانے دے پرتی تے بڑا ساودھان ہوندا ہے، کدھرے اس دیاں نظراں میرے سینے تک نہ پہنچن، اے کدھرے میرے اندر جھات نہ مارے۔ تو جتھے بھائی چارہ بن جائے، اتھے سب کچھ کھول کے رکھ دیتا جاندا ہے، اور جتھے پردہ پانا پئے، دو گلاں ہو سکدیاں نے، یا تے سامنے سارے بیگانے نے، اوپرے نے، اور جس تے پردہ پایا جا رہا ہے کوئی چنگا بھی نہیں ہوئے گا۔ ہمیشہ زخمہ تے پٹی بننن دی لوڑ پیندی ہے، ہمیشہ شریر دا داغی تھا چھپانا پیندا ہے، ہمیشہ شریر دے اپنگ حصے نو ہی ڈھکنا پیندا ہے، چھپانا پیندا ہے، دوسرے تو لکانا پیندا ہے۔ جو کچھ بھی لکانا چاہندے ہاں، چھپانا چاہندے ہاں، اتنی گلتے سپشٹ ہے، ٹھیک نہیں ہوئے گا۔ گندگی نو ڈھکن دی لوڑ ہے، بشٹا نو ڈھکن دی لوڑ ہے، پھلاں دے تے چدر پان دی کوئی لوڑ نہیں۔ نگنتا نردوشتا دا ثبوت ہے، نردوش ہے، نگن ہے، نگن ہے، نردوش ہے، گناہگار ہے، ڈھکیا ہویا ہے، اور ڈھکیا ہونا اس گل دا ثبوت ہے، گناہگار ہے، گناہ نو ڈھکنا پیندا ہے۔ ایک معصوم بچے دا جنم ہویا ہے، ننگا ہے، پر اس دی نگنتا دے ننگیج پنا نہیں ہے، اس دا ننگا شریر لوب دی پردرشنی نہیں کر رہا، اس دا ننگا شریر واشنا دی پردرشنی نہیں کر رہا، اس دا ننگا شریر کام دی پردرشنی نہیں کر رہا، جدکہ کئیاں دے ڈھکے ہوئے شریر بھی پردرشنی کر دینے۔ گندگی تے چدر پائی ہے، چدر دے چوں بھی بدبو باہر آ گئی ہے،
ਚੱਦਰ ਦੇ ਚੋਂ ਵੀ ਗੰਦ ਬਾਹਰ ਆ ਗਈ ਹੈ। ਤੋ ਇਹ ਦੌਰ, ਇਹ ਸਮਾਂ, ਇਸ ਨੂੰ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਲਾਲ, ਔਰ ਇਹ ਸ਼ਬਦ ਉਚਾਰਨ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਮਰਦਾਨੇ ਦੇ ਪ੍ਰਤੀ। ਮਰਦਾਨੇ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇਸ ਯੁੱਗ ਦੀ ਨਗਨਤਾ ਸਤਿਗੁਰ ਪੇਸ਼ ਕਰ ਰਹੇ ਨੇ। ਹਾਲਾਂਕਿ ਯੁੱਗ ਨੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਢਕਿਆ, ਬਹੁਤ ਢਕਿਆ, ਬੜਾ ਢਕਿਆ। ਇੱਕ ਜ਼ਮਾਨਾ ਤੇ ਐਸਾ ਵੀ ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਲੰਘਿਆ ਕਿ ਅਸੀਂ ਧਾਰਮਿਕ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਨਗਨ ਬਣਾਈਆਂ, ਧਾਰਮਿਕ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਚ ਵੀ ਨਗਨ ਮੂਰਤੀਆਂ ਬਣਾਈਆਂ, ਔਰ ਬੜੇ ਬੜੇ ਸਾਧੂਆਂ ਦੇ ਟੋਲੇ ਵੀ ਚੱਲੇ, ਨਾਂਗੇ ਸਾਧੂ, ਨੰਗੇ ਸਾਧੂ। ਸਾਧੂ ਹੋਣ ਦੀ ਪਹਿਚਾਣ ਨੰਗਾ ਹੈ, ਇਹਦੇ ਕੋਲ ਢਕਣ ਵਾਸਤੇ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ, ਢਕਣ ਵਾਸਤੇ ਕੁਛ ਨਹੀਂ। ਇਸ ਦਾ ਇਹ ਮਤਲਬ ਨਹੀਂ ਕਿ ਇਹਦੇ ਕੋਲ ਕੱਪੜੇ ਨਹੀਂ ਨੇ, ਨਹੀਂ, ਐਸੀ ਕੋਈ ਗੰਦਗੀ ਇਸਦੇ ਕੋਲ ਨਹੀਂ ਜਿਸ ਨੂੰ ਇਹ ਢਕਿਆ। ਫੁੱਲ ਨੰਗੇ ਹੀ ਠੀਕ ਰਹਿੰਦੇ ਨੇ, ਪਰ ਜੈਸੇ ਜੈਸੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਛਿੱਦਰ ਵਧਦੇ ਗਏ, ਜ਼ਖਮ ਵਧਦੇ ਗਏ, ਪੱਟੀਆਂ ਵੀ ਵਧਦੀਆਂ ਗਈਆਂ, ਔਰ ਜਦ ਸਾਰਾ ਹੀ ਸਰੀਰ ਜ਼ਖਮੀ ਹੋ ਗਿਆ ਤਾਂ ਸਾਰਾ ਸਰੀਰ ਪੱਟੀਆਂ ਨਾਲ ਭਰ ਗਿਆ। ਕੱਪੜੇ ਨਹੀਂ ਪਹਿਨੇ ਹੋਏ, ਜ਼ਖਮਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਪੱਟੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਨੇ, ਹਕੀਕਤ ਇਹ ਹੈ। ਹਮਾ ਤਨ ਦਾਗ ਦਾਰ ਸ਼ੁਦਮ ਪੁੰਬਾ ਕੁਜਾ ਕੁਜਾ ਨੇ ਹਮ। ਇਹ ਸੂਫੀ ਸੰਤ ਕਹਿੰਦਾ ਰੋਮ ਰੋਮ ਜ਼ਖਮੀ ਹੈ, ਕਿੱਥੇ ਕਿੱਥੇ ਮੈਂ ਪੁੰਬਾ ਰੱਖਾਂ ਤੇ ਪੱਟੀ ਬੰਨਾ, ਤੇ ਜੇ ਮੈਂ ਪੱਟੀਆਂ ਇਤਨੀਆਂ ਬਣਾ ਰੋਮ ਰੋਮ ਦੇ ਉੱਤੇ ਤੇ ਪੱਟੀਆਂ ਤੇ ਮੇਰਾ ਲਿਬਾਸ ਬਣ ਜਾਣਗੀਆਂ, ਪੱਟੀਆਂ ਮੇਰਾ ਪਹਿਰਾਵਾ ਬਣ ਜਾਣਗੀਆਂ। ਗੁਨਾਹ ਨੂੰ ਢਕਣ ਲਈ ਜੋ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨੇ ਉਹ ਕੱਪੜੇ ਲਿਬਾਸ ਬਣ ਗਏ, ਉਹ ਕੱਪੜੇ ਫੈਸ਼ਨ ਬਣ ਗਏ, ਉਹ ਕੱਪੜੇ ਸਮਾਜ ਦਾ ਅੰਗ ਬਣ ਗਏ। ਵਰਨਾ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇਹ ਅਹਿਸਾਸ ਪਸ਼ੂਆਂ ਚ ਨਹੀਂ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਵਿਸਮਾਦ ਨਾਂਗੇ ਫਿਰੇ ਜੰਤ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੈਂ ਤੇ ਬਿਸਮਾਦ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਪਸ਼ੂ ਨੰਗੇ ਹੀ ਘੁੰਮ ਰਹੇ ਨੇ, ਇਹਨਾਂ ਦੀ ਨਗਨਤਾ ਲੋਭ ਦੀ ਪ੍ਰਦਰਸ਼ਨੀ ਨਹੀਂ ਕਰਦੀ, ਇਹਨਾਂ ਦੀ ਨਗਨਤਾ ਹੰਕਾਰ ਦੀ ਪ੍ਰਦਰਸ਼ਨੀ ਨਹੀਂ ਕਰਦੀ, ਇਹਨਾਂ ਦੀ ਨਗਨਤਾ ਵਾਸ਼ਨਾ ਦੀ ਪ੍ਰਦਰਸ਼ਨੀ ਨਹੀਂ ਕਰਦੀ। ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਆਦ ਕਾਲ ਦੇ ਚ ਮਨੁੱਖ ਜਦ ਨਿਰਦੋਸ਼ ਸੀ, ਇਤਨਾ ਹੀ ਨਿਰਦੋਸ਼ ਜੈਸੇ ਕਿ ਪਸ਼ੂ ਤੇ ਪਕਸ਼ੀ ਨੇ, ਕੱਪੜਿਆਂ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਸੀ। ਦੋਸ਼ ਵਧਦੇ ਗਏ, ਕੱਪੜੇ ਵਧਦੇ ਗਏ, ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਸਮਾਜ ਦਾ ਹਿੱਸਾ ਬਣ ਗਏ ਕੱਪੜੇ। ਜੋ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨ ਰਿਹਾ ਭਲੇ ਮਾਨਸ ਹੈ, ਨਿਰਦੋਸ਼ ਹੈ, ਹੁਣ ਨੰਗਾ ਦੋਸ਼ੀ ਕਹਿਲਾਉਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਦੋਸ਼ੀ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਅਸੀਂ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਹਾਂ ਬੜਾ ਨੰਗਾ ਮਨੁੱਖ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਬੜਾ ਨੰਗਾ ਹੈ। ਕਮਾਲ ਦੀ ਗੱਲ, ਇੱਕ ਦੌਰ ਐਸਾ ਲੰਘਿਆ, ਇਹ ਤੇ ਬਹੁਤ ਗੁਨਾਹਗਾਰ ਹੈ, ਸਭ ਕੁਝ ਢੱਕ ਕੇ ਰੱਖਿਆ, ਢਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪਰਿਭਾਸ਼ਾ ਬਦਲ ਗਈ, ਇਹ ਤੇ ਬਹੁਤ ਨੰਗਾ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਬਹੁਤ ਨੰਗਾ ਹੈ। ਵਕਤ ਦਾ ਤਕਾਜ਼ਾ, ਸਮੇਂ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ। ਤਾਂ ਇਹ ਸ਼ਬਦ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਮਰਦਾਨੇ ਦੇ ਪ੍ਰਤੀ ਉਚਾਰਨ ਕੀਤਾ ਹੈ। ਕਲ ਕਲਵਾਲੀ ਕਾਮ ਮਦ ਮਨੁਵਾ ਪੇਵਣ ਹਾਰ। ਇੱਕ ਗੱਲ ਆਮ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ, ਸ਼ਰਾਬੋ ਕਬਾਬ, ਕਬਾਬ ਨਾਲ ਸ਼ਰਾਬ ਜੁੜ ਗਈ, ਸ਼ਰਾਬ ਨਾਲ ਕਬਾਬ ਜੁੜ ਗਿਆ। ਐਸਾ ਕਿਉਂ? ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਹਲਵਾ ਇੰਜ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ, ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਮਿਠਾਈ ਐਸਾ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ, ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਰੋਟੀ ਐਸਾ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ, ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਅੰਬ ਐਸਾ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ, ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਕਬਾਬ। ਲੱਗਦਾ ਹੈ ਕੁਝ ਜ਼ਰੂਰ ਚੋਲੀ ਦਾਮਨ ਦਾ ਸਾਥ ਹੈ। ਅਗਰ ਸਾਥ ਨਾ ਹੁੰਦਾ ਤਾਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾ ਸਕਦੇ ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਦੁੱਧ, ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਦਹੀਂ, ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਘੀ ਐਸਾ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ, ਜਦਕਿ ਸਾਰੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਖਾਣ ਵਾਲੀਆਂ ਨੇ। ਸ਼ਰਾਬ ਔਰ ਕਬਾਬ, ਕਬਾਬ ਨੂੰ ਸ਼ਰਾਬ ਚਾਹੀਦੀ ਹੈ, ਸ਼ਰਾਬੀ ਨੂੰ ਕਬਾਬ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਦੋਹਾਂ ਦਾ ਚੋਲੀ ਦਾਮਨ ਦਾ ਸਾਥ ਹੈ।
और धन गुरु नानक देव जी महाराज ऐसे रैवरी पुरुष ने शराब दी गल कर रहे ने, कबाब दी गल कर रहे ने। खाने कबाब जरूर खा, पर जिस तरह का ढंग मैं तेनू बनाण दा दसदा कबाब ओ खा। शराब पीनी है जरूर पी, पर जेड़ी मैं बनाण दा ढंग तेनू दसदा ओ पी। बन शराबी, बन कबाबी। ऐसा शराबी, ऐसा कबाबी कि परमात्मा भी तेनू सीने ना लाण ते मजबूर हो जाए। किसे वक्त सतसंग नू मैं खाना कहा जांदा सी, अज ते खेड़ी कुछ होर हो गई, सिलसिला कुछ होर हो गया। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने ए युग कलाल है। अगर ए कलाल है तो इसदे कुल शराब केड़ी है। कल कल वाली काम मद, इसदे कुल काम दी शराब है। तुम कहियत हो जगत गुरु स्वामी, हम कहियत कल युग के कामी। धन भगत रविदास जी महाराज, हे प्रभु तू जगत दा स्वामी, असी इस युग दे कामी, तो तालमेल किस तरह बैठे। एक दौर ऐसा भी लंघे है, हर पासे धर्म दी प्रदर्शनी सी, धर्म दी नुमाइश सी। बाहरों भी डुल डुल के धर्म पैंदा सी, गल दे च माल आए, हत्थां च माल आए, घर दे च मालां लटकियां हुईयां ने, ग्रंथ पए ने, तमाम धार्मिक साजो समान नाल घर सजे हुए ने, और घर विच भी जाके ऐसा पता चलदा सी जैसे मंदिर है, धर्मशाला है। दौर बदलिया, घर विच बार बन गई, घर विच बोतलां आ गई, घर विच वैश्याले बन गए। हैरानगी दी गल, पहले घर मंदर सन, घरम धर्मशाल सन, हुण ते बहुते धर्मशाले भी किसे हद तक मैखाने ही ने, भ्रष्टाचार दे अड्डे ने, दुराचार दे अड्डे ने। दौर बदले है, समय दा प्रभाव, महाराज कहंदे ने कलाल है ए युग, और ये बना रहा है काम दी शराब। ज्यादा चर्चा इसे दी है, ज्यादा यही देखिया जा रहा है टीवी ते, अखबारां विच, इश्तहारां विच, तरह तरह के मैगजीन, तरह तरह के गंदे नावल, जिनसियात नाल भरिया हुई कहानियां, हर पासों उजागर काम दी प्रदर्शनी, काम दी नुमाइश। आखिर मनुख कोल जो कुछ होवेगा उसे दी प्रदर्शनी करेगा, आखिर मनुख कोल जो कुछ है वही बार प्रगट करेगा। कामी काम जीवन दी एक वक्ती लोड़ हो सकता है, काम जीवन नहीं हो सकता। लोड़ कतई जीवन नहीं होंदी। इसनु जिस आलमाना ढंग नाल धन गुरु अर्जन देव जी महाराज ने बयान कीता है, आप दे सामने रखा। पंकज फाते पंक महामद गुंथिया, अंग संग उरझाए बिसरते सुंफिया। पंकज, पंक कहंदे ने चिक्कड़ नू, पंकज पंक दे चो जमया, चिक्कड़ दे चो पैदा होया पंकज। पंक ने जन्म दिता है, चिक्कड़ ने जन्म दिता है पंकज। तो चिक्कड़ किसनों जन्म देंदा है? चिक्कड़ एक चोटी दे फुल नू जन्म देंदा है, जिसनू कमल कहंदे ने, जिसनू सौरभ कहंदे ने, जिसनू कंज कहंदे ने, जिनू पदम कहंदे ने, जिनू सारंग कहंदे ने, जिसनू बारिज कहंदे ने। धार्मिक ग्रंथां दे च गालमन इसदे 18 नाम ने, और ये धर्म दा प्रतीक है। अगर कोई धार्मिक मनुख है तो कह दिता जांदा है ते कमल दी तरह। भारत दे मंदरां दे गुंबद कमल ने,
बोध भिक्षु जद सवेरे सवेरे भिक्षा लई चलदे ने हद च कमल दी पंखड़ी लेके ताकि एहसास रहे विचर रहे हैं बाजार दे गलियां दे कमल दी तरह रहना है। डुबना भी नहीं भिजना भी नहीं। महाराज कहने पंकज फाते पंक जो पंक तो जमया सी चिक्कड़ तो जमया सी महाराज कहने चिक्कड़ी ची फस के रह गया। पंकज फाते पंक पंकज पंक दे फस के रह गया। कदी ऐसा होंदा है सरोवर दा पानी सुकन लग पैंदा है ते बाहर दे जल झरने जो इस विच आ रहे सन वो अवरुद्ध हो जांदे ने रुक जांदे ने पानी नीवा होण लग पैंदा है और इतना नीवा कि चिक्कड़ दिखाई देण लग पैंदा है और वो कमल जो बहुत उपर उठाया होया सी चिक्कड़ दे नेड़े चला गया है। पानी दे आसरे थे बहुत उच्चा उठिया सी बहुत उच्चा उठिया सी नीवा चला गया थल्ले चला गया। लेकिन अचानक जोर दी बारिश हो गई चारों पासे दा जल झरना झरनिया दा रूप धारण कर सरोवर दी तरफ आया और सरोवर बड़ी तेजी नाल भरन लग पया। जितनी तेजी नाल पानी उच्चा हो रहा है इतनी तेजी नाल कमल उठ ना सकया। जितनी गति नाल पानी ऊपर उठ रहा है ये गति कमल अपनी बना ना सकया। होया कि पानी ऊपर चला गया कमल थल्ले चला गया। चिक्कड़ तो जमया फिर चिक्कड़ दे फस गया। पंकज फाते पंक महामद गुंफिया अंग संग उलझाए बिसरते सुंफिया ऐसा चिक्कड़ विच उलझे है अपनी सुगंध ही भुल गया अपना स्वप्न ही भुल गया। चिक्कड़ तो जमया सी हुण अपने आप नू चिक्कड़ ही समझ बैठा। जन्म काम तो है अगर जीवन भी काम बन जाए तो चिक्कड़ तो जमया ये कमल चिक्कड़ विच लीन हो गया। चिक्कड़ चिक्कड़ ही बन के रह गया चिक्कड़ कमल नहीं हो सकया। काम राम हो जाए तो चिक्कड़ कमल बन गया काम सिर्फ काम ही रह जाए तो कमल चिक्कड़ विच फस के रह गया। ये उदाहरण बड़ा सुंदर धन गुरु अर्जन देव जी महाराज ने दिता है। काम तो जमया ए जीव काम दे च ही फस के रह गया। चारों पासे अज नाटक फिल्मा मैगजीन इश्तियारी दुनिया अखबारी दुनिया टीवी दी दुनिया रेडियो दी दुनिया समाजिक दुनिया राजनैतिक दुनिया हता कि धार्मिक दुनिया भी काम दी नुमाइश तो बिना होर कुछ रह नहीं गई। चारों पासे इस दी प्रदर्शनी कारण ए जड़ा युग है एक कलाल है ही दे कोल शराब यही शराब है। मनुखा नू किसे होर सरूर दा पता ही नहीं किसे होर नशे दा पता ही नहीं। दुनिया दे सारे नशे भी काम दे आले दुआले मंडला रहे ने और काम परबल नशा जिस दे मनुख बेसुरत मनुख बेहोश। ये गल वखरी है कि इतना खुल के इस विषय ते इतना बोलिया नहीं गया लिखया नहीं गया और जद किसी ने कुछ लिखया है तो उस ग्रंथ नू धर्म ग्रंथ नहीं आख्या गया। जद कोई बोले है तो उन्हां बोला नू धार्मिक बोल नहीं आख्या गया। हद हो गई जिस तो जीवन जमे है उस मन दे बोल इनू एक पासे रख दईए धर्म दा हिस्सा ना मानिए तो फिर ए ते इंज होई जिवें कह दईए जन्म ही नहीं होया या जिथों जन्म होया असी इस नूं मनदे ही नहीं। जीवन उदों सफल हो जांदा है कि जम्मे काम दे चां ते लीन होवे राम दे च यात्रा सफल हो जांदी है। चिक्कड़ तो जमे है,
पर चिक्कड़ ते पानी दोहां तो उच्चा उठे। काम तो जमे है पर ए काम ते पदार्थां दोहां तो उच्चा उठे। पानी तो भी उच्चा उठे, कई दफा जोर नाल वधिया होया पानी भी डुबो के रख देंदा है, उपर नहीं उठन देंदा। अचानक धनवान हो गया है, अचानक सता मिल गई है, प्रभुता मिल गई है, बड़ी तेजी दे नाल धन संपदा आई है, नहीं संभाल सकया, गर्क हो गया, डूब गया। आहिस्ता आहिस्ता जब सरोवर दे पानी पैंदा है, आहिस्ता आहिस्ता फुल भी उपर उठता रहिंदा है, पर विरले कोई फुल ने ऐसे जो तीबर गति दे अपने आप नू तीबर गति च उठा सकन। पानी दा वेक बड़ा तीबर होवे, बड़े तीबरता दे नाल पानी वद्दा जा रहा है, उच्चा हो रहा है, और इसी तीबरता दे नाल ओ अपने आप नू उच्चा कर सके, कठिन हो जांदा है, औखा हो जांदा है। काम ही एक शराब है जो एक कलाल अपनी दुकान ते सजा के बैठा है, वेच रहा है, पी रहा है, पिला रहा है। कल कलवाली काम मद मनुआ पीमण हार,